ई तुंगा मिवानी थामी वे लरिकन मिमची ईबा सामीगन समलो आखेप सुमला आवजे चुरे खाकन करके रुपलार यक्तों दे तंसा ओ यमु अंग पान पा मिले खुने यक्तों सुंग सुंग सारेन लति मुरा बंगबा अंग कुसिंग ने मा सुक्ते लो खुने मुरा बंगबा या बक्चो मा तंग तंग खुने यक्तों सुंग सारे लागी परिक परिक पा सापोना साप मा तंग तंग कन कीबा परिक परिक पा तुम यंग हंग समलो मिमची समलो हक परे समलो कन कीबा Konkiva samigan samluhang ani yaktong suang sare lagi tukhe jugang sammetu surusi angwaro khakan kiriki yamong ain ba khune e kuikla o kunum samigan samlu tundumere pachige khepsumang niwa tamsumlo